आहो हुकम सब वर्तनी सच साहिब साचा खेल सच साहिब साचा खेल सब हरतनी सच साहिब साचा खेल सब हरतनी सा लाहे हो सच सब ऊपर हरतनी सब आए हुकम खसमाहो हुकम सब वर्तनी सच साहिब साचा खेल सब हरतनी सा लाहे हो सच सब ऊपर।